मंडी हूँ नमस्कार कसं काय तुम्ही सगळेजण आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन ऑरएम फ्री कसं काय मंडळी कार्यक्रम सुरू होत आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी 9 ते 10 वाजता नितीन बरोबर कार्यक्रम आहे विसारे दे अनसंदे आपलं वीकेंड एकदम लय भारी आणि संगीतमय करण्यासाठी मी आहोत सो मंडी हो देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असून सुद्धा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण मधुमध्ये असून सुद्धा लावा तुम्ही रेडिओ ट्यून इन करा ऑर एम फ्रीवर तासभराचा कार्यक्रम असणार आहे एका तासाच्या धमाल आणि लय भारी कार्यक्रम अर्थात कसं काय मंडळी कार्यक्रम आणि मंडळी हो जे मला माहीत नाही ते सुद्धा पण सांगू शकता कोणाचं वाढदिवस आहे लग्न वाढदिवस आहे लग्न सोहळा आहे कुठलं निमित्त आहे डेडिकेशन करायची इच्छा आहे तुम्ही करू शकता बिंदा संकोच करायचे नाही बिलकुल लाजायचं नाही बिलकुल मोबाईल घ्या हातात आणि मेसेजेस तुम्ही पाठवू शकता फॉर डेडिकेशन सॉन्ग 5250-6200 और मेसेजेस व्हाट्सअप मेसेजेस तुम्ही पाठवू शकता नाहीतर फोन सुद्धा करू शकता ऑन कॅट सौंदर्य का थोमेस वसंजीस माझ्याशी बोला गाणी वाजवणार आपल्या सगळ्यांसाठी अप्रतिम वीकेंड सुरू होत आहे मंडी हो जरी काही ठिकाणी पाऊस असेल तरी सुद्धा आम्ही साथ देणार आहोत आपल्या सगळ्यांना 9 to 10 AM आज मंगलमय दिवस आहे आज एकादशी आहे तुम्हा सगळ्यांना या निमित्ताने मंगलमय शुभेच्छा कार्यक्रमाचा शुभारंभ आम्ही करणार आहोत थेच आम्ही जाणार आहोत पंढरीला विठ्ठुरायाच्या दर्शनाला विश्वजीत गुरवणकर यांच्या सुमधुर आवाजात संत नामदेवांनी लिहिलेला हा अभंग आहे आस्वाद घेऊया नामदेव संघ कीर्तन

रसिकमंडू है हा भक्तिमय कार्यक्रम चालूच ठेवूया आज विशिष्ट एकादशीच्या निमित्ताने तसेच अजय अतुल यांनी संगीतबद्ध केले हे प्रतिम गाणं आहे गोंधळ गीत आहे लल्लाती भंडार या गीताची मागणी केलेली आहे फॉर प्रीती देव जी ऑफ कौंबिंदवा जे सर्व परिवारांसाठी दोन मुली आनसे आयुषी पती आनंद आणि सर्व देवजी परिवारासाठी सुद्धा आणि विशिष्ट या थंडीच्या वातावरणामध्ये हिवाळ्यामध्ये काळजी घेणे खूप आवश्यक आहे ज्या ज्यांना सर्दी आलेली आहे काळजी घेणे खूप आवश्यक आहे देवाशी प्रार्थना करूया आपल्या सगळ्यांच्या भलीसाठी आस्वाद घेऊया लल्लाटी भंडारा

0: मंडली
1: कसकाय मंडली
2: कसकाय मंडली कसकाय मंडली.
3: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
4: RM3 Manoranjan Radio.
5: रिसिक म्हणू आपल्या देशाला पावसाची खूप गरज आहे. काही ठिकाणी पाऊस पडत आहे रिमझिम रिमझिम सकाळपासून, आणि या वातावरणात पावसाचा आस्वाद घेता घेता गरम गरम चहा कॉफी पकोडी तर व्हायलाच पाहिजे. हळूवारपणे वीकेंडचा आरंभ करूया. आम्ही साथ देतो आपल्या सगळ्यांना 9 to 10 AM. डेडिकेशन सुद्धा आपण पाठवू शकता मेसेजेस व्हॉट्सअप मेसेजेस 5250620 वर. फोन सुद्धा करा ऑन कॅट सॉन्ग विका तो मैं स्वसंजीस आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो. पाऊस खुशी श्रुती आणि तेजल यांच्या सुमधुर आवाजात आस्वाद घेऊया.

आणि पतंग उडवणारी, लपाछपीत लपणारी आणि दारूच्या बाटल्या जपणारी, तुला पाहून लाजणारी आणि पावसाचा पहिला थेंब तुझ्या गालावरून स्वतःवर झेडणारी गच्ची।

इंग्लिशमध्ये पावसाचा आनंद घेणे वेगळाच आहे, गच्चीवर बसून पावसाचा आनंद घेणे तर अगदी वेगळा असते. रोहित रहूत यांच्या सुमधुर आवाजात ऐकूया गच्ची.

एनएस मंडी हा संगीतमय कार्यक्रम चालूच ठेवूया. जावेद अली आनंदी जोशी यांच्या समुद्र आवाजात. पाऊस तर आपलं शरीर भिजवतो, प्रेम तर आपलं मन तर भिजवते. आस्वाद घेऊया, साजणारे आस्वाद घ्या.

आपले सगळ्यांचे मनोरंजनासाठी बेला शिंदे यांच्या सुमधुर आवाजात आस्वाद घेऊया ही जवानी कच्ची. तसेच म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी एक विशेष सूचना आहे आणि आमंत्रण आहे फ्रॉम आल्मा मराठी मंडळी. तुम्हाला सगळ्यांना आमंत्रित करीत आहे, इन्व्हायटिंग यू ऑल फॉर ब्लड डोनेशन डे. उद्या साजरा होणार आहे, साजरा म्हणजे आयोजित होणार आहे विशेषतः उद्या. तर आल्मा गावामध्ये उद्या सकाळी रक्तदान शिबिर आयोजित होत आहे, म्हणजे रविवार 9 ऑगस्ट संडे 9 ऑगस्ट सकाळी 8 ते 1 PM आत आल्मा सब होल मध्ये. तर नक्कीच तुम्ही जाऊ शकता तिथे आणि जाण्याचा प्रयत्न तुम्ही करा, रक्तदान करा आणि मनुष्याचे जीवन आपण वाचू शकतो. सो इन्व्हिटेशन फॉर यू ऑल फ्रॉम आल्मा मराठी मंडळी आपल्या सगळ्यांसाठी बेला शिंदे यांच्या समुद्र आवाजात.

0: कसं काय मंडळी
1: दर शनिवारी व रविवारी ट्यून इन करा आपल्याच मराठीचा धमाल कार्यक्रम 9 AM to 10 AM नितीन बरोबर
0: कसं काय मंडळी।
2: The best songs on the radio. This is my only favorite station.
3: RM3 Manoranjan Radio.
4: Hoyare sawa, hoyare sawa tu. Hoyare, hoyare sawa tu.
5: मंडळी कुठे असाल तुम्ही ट्यून इन करत राहा कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे सुमारे हाफ एन आवर टू गो सो मंडळी हो रेडिओचे व्हॉल्यूम तुम्ही वाढवू शकता बरोबर गाऊ शकता अप्रतिम वीकेंड चालू आहे आपलं वीकेंड एकदम लाईव्ह भारी आणि संगीतमय करण्यासाठी आम्ही हा होत एव्हरी सॅटर्डे अँड संडे नितीन बरोबर कार्यक्रम आहे डेडिकेशन तुम्ही पाठवू शकता 5250-6200 मेसेजेस व्हॉट्सअप मेसेजेस नाहीतर फोन सुद्धा करा ऑन कॅच सौंदी का तुम्ही स्वसंजीस माझ्याशी बोला गाणी वाजवणार आपल्या सगळ्यांसाठी सलील कुलकर्णी आणि स्वानंदी सरदेसाई यांची सुमधुर आवाजात दशावतार या मूवी मधलं गाणं आहे ऋतुचक्र आस्वाद घेऊया।

रसिक मुनी मराठी गीतांचं बहर चालूच ठेवूया. और एम्फ्रीवर कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांच्या एंटरटेनमेंट साठी. बॅक टू द ओल्ड इज अभिजीत सावंत आणि विश्वजा जाधव यांच्या समुद्र आवाजात रमिक वर्षन ऑफ रुपेरी वाळूत आस्वाद घेऊया.

रसिक मुनी या जगत कोणतेही औषधात आनंद नाही, पण आनंदासारखे औषध या जगात कुठेही दिसणार नाही। तर काय करायचंय जीवनामध्ये मंडी हो, तर प्रेमळ स्वभाव बाळगा आणि आनंदित राहा। हर्षवर्धन वावरी आणि सायली कांबळी यांचे सुमधुर आवाजात प्रेमाच्या नादकुला तुमच्या सगळ्यांसाठी वाजवतो, आस्वाद घेऊया।

स्वागत करतो और एम्फ्रीवर कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांच्या एंटरटेनमेंट साठी. घरी आहात, निहारी चालू आहे, साफसफाई चालू आहे, गाडी मध्ये आहात, कामावर आहात, देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असून सुद्धा ट्यून इन करत राहा. 10 पर्यंत कार्यक्रम चालू असणार आहे. सध्या मी बाजूत

0: काय मंडळी,
1: कसं काय मंडळी,
2: कसं काय मंडळी,
3: कसं काय मंडळी.
4: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
5: RM3 Manoranjan Radio.

0: क्षणात हा संगीतमय कार्यक्रम संपणार आहे. शेवटचे गाणं आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो टू ऑल लिसनर्स ऑफ कसं काय मंडळी कार्यक्रम. आणि जी जी लोक ट्यून इन करीत आहेत ऑन ऑरम फ्री, तुमच्या सगळ्यांसाठी रोहित रहूत आणि सोनाली सोनवणे यांच्या सुमधुर आवाजात सुंदरा सुंदर पद्धतीने या सुंदर कार्यक्रमाची सांगता आम्ही करणार आहोत. आज आमची भेट होणार आहे उद्या सकाळी परत एकदा कसं काय मंडळी कार्यक्रम घेऊन 9 to 10 AM. टिल देन म्हणजे हो कुठे असाल तुम्ही, हसत राहा, खेळत राहा आणि सुरक्षित राहणे सुद्धा आवश्यक आहे. हॅपी सॅटरडे ते आणि नमस्कार आमच्याकडून.
1: जरवाने बोल तुझे न दिवानी चाल.